0: 107.8 FM. ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು.
1: ಕೊಂಕಣಿ ಮತ್ತೆಂತ ಸಾತ್ ಸಬಾರ್ ಪಾಳ ಸಂಸ್ಕೃತಿಚಿ ಮುಳ
2: ಸಂಸಾರಾಚಾ ಶಿಮಾಪುರಿಯಾಂತ ವಿಸ್ತಾರಲ್ಯಾನ್ ಕೊಂಕಣಿ ಬಾಳ
1: ಹಚೆ ಮೊಲಾದಿಕ್ ಸದರ್ಪಣಸ್
3: ತಾಳು ಅನಿ ಉಮಾಳು
4: ದಿವರಿ ಸಕಾಳ ಮುಗಿಸೋಣ ತುಂಬ ಸುಬ ಈ ಸಂಗ ಮಕ್ತ ಐಕೋನ ಸಾತ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ ಯಕ್ಷ 7.8 FM ರಂಗ ರಂಗಾಜಿನಿ ತಾಳು ಉಮಾಳು ಶಿದ ಪ್ರಸಾರ ಅನಿ ಎದುಲು ಸುತುಮ್ ಕಾಮಿ ತಿಳಿಸಿಲ್ಲ ಐಚಾ ತಾಳು ಉಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಅಮ್ಚ ಸಂಗತ ಏಕ್ ಮೊಗಾಸು ಮನ ಸೊಸೈರು ಹಾಜರಸ್ತ ಬುತರ್ನ್ಯ ಪ್ರಾಯ ಇರ್ತಾವನು ಕುಂಗ್ನೆ ಕತೇರ್ ಕಿದೀ ತರಿ ತನೇ ಕೆಲಾ ಜಲ್ಯಾರ ಬೋ ಅಪೂರ್ಬಾಯಚೆ ವಾವೂರು ಮಿನಾತ್ತನೆ ಕೆಲ್ಯಾಸ ಕುಂಗ್ನೇಚ ಮಾಳಾರ ಎದುಳಸ್ತು ತೇವೆ ಪೊನ್ನಾಸ್ 53 ಸಂಗೀತ ಸಂಜೋ ತಾನೆ ಉಭ ಕೆಲ್ಯಾತ ಅನಿ ಸಂಗತ ಸುಮಗೋಚನು ತಚಾ ಜೀವಿತಂದ ಮಿ ಪೊಳೆಲೆ ಜಲ್ಯ ಸಟಾವರ್ನಿ ಸರ್ಡ್ ಪೋದಾ ತಾನೆ ಕುಂಗ್ನೇಕ ದಿಲ್ಯಾಸಾತ್ ಪಾಂಸ್ ಕೋಳಿಯ ಮುಖಾಂತರ ಪಶೇ ಯಾ ಸುಬೀತ್ ಕುಂಗ್ನೇಚ ಸಂಗೀತ ಸಂಸಾರಾಂತ ತೋ ನಾವಾಡ್ಲೋ ಪಮಾದ ಏಕ ಕಲಾಕಾರ ಸಾವನು ದೇಶನಿ ವಿದೇಶ ಅಂತ ಲಗ್ಭಗ್ ದಾ ದೇಶಾನಿ ತಾನೆ ದಚಿ ಸಂಗೀತ ಸಂಜೋ ಪ್ರಸ್ತುತ ಕೆಲ್ಯಾಸಾತ್ ಕೆನಡಾ ಅಂತ ಅಮೇರಿಕಾ ಅಂತ ಯುಕೆ ಅಂತ ಐರ್ಲೆಂಡ್ ಅಂತ ದುಬೈ ಒಮನ್ ಕತಾರ್ ಸೌದಿ ಕುವೈಟ್ ಅನಿ ಅಶೆ ಮಸ್ಕತ್ ಯಾ ಗವಾನಿ ಪುರ ಅಂತಚಿ ಸಂಗೀತ ಸಂಜೋ ಸದಾರ್ ಸಾವನು ತೋ ಫಮಾಜ್ ಅಲ್ಲ ಅಸ ಗವಾಂತ ಸುರತ್ ಕಲ್ಚ ಪವಿತ್ ಕಾಲ್ಜಾಚ ಸವಳೆಂತ ವಡಲ್ಲ ಓ ಸುಬಿತ್ತರ್ ನಾಟೋ ಆಪ್ಲ ಅವೈ ಬಾಪೈ ಪತಿನ ಇದ ಅನಿ ಪೂತ್ ಇನೊಕ ಸಂಗತ ಅವಸ್ಥೆ ಕರ್ನಾಸ ಅಮ್ಕ ಸಕ್ಕಡೆ ಕಿಕ್ಕಳಿತ ಸಂಗ್ರಹ ಏಕ್ ಸುಬೀತ್ ನಾವ್ ಅಸ ತೇ ಜಾವನ್ ಅಸ ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಇವೆಂಟ್ಸ್ ಅಮ್ಷಾ ಮಂಗಳೂರಾಂತ ಅನಿ ಅಮ್ಷಾ ಯಾ ಕೊಂಗಣಿ ಸಮಾಜ ಅಂತ ಜೈತ್ಯಂತೆ ಜೈತಿ ಒಡ್ಡು ಒಡ್ ಕಾರಿ ತಾನಿ ಸೊಬೈಲ್ ಸಾತ್ ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಇವೆಂಟ್ಸ್ ಮೇಳ ಬೊಂದೇರ ಕಾಲ ಅನಿ ತಸೊ ಏಕ ಪ್ರಾಪರೇಟರ್ ಸಾವನ್ ಅಸ್ತು ಸಂಗತಸ್ ಮೊಗೋಚನು ಏಕ್ ಸಂಗೀತಗಾರ ಏಕ ಗೀತಾಂಗಡ್ನಾರ್ ಏಕ ಸಾಹಿತಿ ಅನಿ ಸಂಗತಸ್ ಏಕ ಸದ್ಯಾ ಅನಿ ಮೈ ಪಾಶೆ ಕಳ್ಜಸು ಭೂಮನೆ ಸ್ಕೆವಿನ್ ಮಿಸ್ಕಿತ್ ಅದಮ್ಚ ಸಂಗತ ತಾಳು ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗ್ಯತ ಅನಿ ಆಜ್ ತಕ ಅಪಯಿಲ್ಲೋ ಉದ್ದೇಶ ಬೋ ಅಪೂರ್ ಬಯಸಿದವನ ಸಹ ಅದಿ ಕೆವಿನ್ ಆಯಿಲ್ಲೋ ಅಮ್ಚ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಂತ ಪುನಃ ಲಗ್ಭಗ್ ಏಕ ಸೊ 7 ವರ್ಷ ಉಪರಾಂತ ಕೆವಿಯಿಂದ ನೀ ಮುಚಿ ಮುಲಾಖಾತ್ ಯಾ ಸ್ಟುಡಿಯೋ ಜವನ ಸ ಏಕ ಡಿಗ್ರಿ ಹೋಲ್ಡರ್ ಸಂಗತಸ್ ಸನ್ ಲೂಯಿಸ್ ಕಾಲೇಜ್ ಇಂತ ಶಿಕಾಪ್ತಾನೆ ಕೆಲ್ಲೆ ಆಸ ಅಶೆ ಮಂಟಸನ ಕೆವಿನ್ ಏಕ್ ಬಿಝಿ ಮುನೇಸ್ ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಇವೆಂಟ್ಸ್ ಅಚಾಂತು ಪುನಃ ಆಸ್ತು ಅಮ್ಚ ಸಂಗತ ಹಜರ ಅಸ ಏಕ ನಿರ್ದೇಶ ಉದ್ದೇಶ ಕಾಲ ಮುಗೋಚನು ಅನಿ ತೊ ಉದ್ದೇಶ ಕೇತೆ ಅಮ್ತಚ ಕಡೆ ಉಲೈತ ಉಲೈತನ ಸಮಜನ್ ಗಿವ್ಯಾ ತ್ಯಾ ಫುಡೆ ಕೆವಿನ್ ಬರೀ ಸಕಾಳ ಅನಿ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ್ ತುಕ
5: ದೇವ ಬರಿಂಗ್ ರೋಷನ್ ತುಕ ತುಕ ಈ ಬರೀ ಸಕಾಳ ಅನಿ ಆಯ್ಚಾ ಯಾ ತುಮ್ಚಾ ಎಪಿಸೋಡ್ ಹಾಕ ಮಕ್ಕ ತುಮಿ ಅಪೋಣ ಜಲ್ಲಾಕ ತುಮ್ಕ ದೇವ ಬರಿಂಗ್ ಕೊಡು
4: ಕುಸಾ ಸಾಯಿ ಬೈಲೇನ್ ಬೈಲೇ
5: ಬರೋಸ
4: ಪೈಲೆ ಅಮಿ ಸರ್ ಚಲನೆ ಕೆವಿನ್ ಕುಸಾ ಸಾಯಿ ಗುಣ ಅಥವಾ ಕೆವಿನ್ ಕುಸಾ ಸಾ ತುಜ ಕುಟಾಂ ಕುಶಾ ಸಾಗಿ ಮನಿ ಸರ್ ಜಬಟ್ಟ ಕಿತೆ ಕಾಜಾರಿ ಮುನಿ ಸಂಗದ ತಾವಿ ಬಪೈ ಸಂಗದ ಸ ಸಕಣ ವಿಷಯ ತೊಡೆ ಸಂಚನದಲ್ಲ ಬಹು ಮುಟ್ವಾನ್ ಶುರುವಾತ್ ಕರ್ಚಾ ಪೈಲೇನ್ ಸರ್
5: ವೈ ಅವು ಸ್ರೋತ್ಕಲ್ಲ ಮುಜಂಗ ವಸ್ತಿ ಗರ ಪ್ರ ಉಷರಸತ್ ಪಪ್ಪ ಮಮ್ಮಿ ಅವು ಮುಜ ಪತಿನ ಅನಿ ಮುಜರ್ ಕಾಮಿ ಸಂಗತ ಅಜಿ ಯತ ಅನಿ ಮುಜ ದಕ್ಟೊ ಬಾವು ಅನಿ ತಾಜಿ ಪತಿನ ದುಬೈ ಬಾವು ಅವರ್ ಕಾನ ಸತ್
4: ಓಕೆ ಏಕ್ ಸುಬೀತ್ ಕುಟ ಮಿಸ್ ಕಿತ ಗೆಲ್ಲೆ ಅನಿ ಸುರತ್ ಕಲ ನಾ ವಡಲ್ಲೆ ಬಹುಶಃ ಸುರತ್ ಕಲ ಮಾತ್ನೆ ಕುಂಗ್ಣಿ ಏಕ ಸುಬೀತ್ ಸಂಸಾರ ಹಾಕ ತು ಏನಾ ವಂಡಿಲ್ಲೆ 17 ವರ್ಷ ಪ್ರಾಯ ಅನಿ ಪಾಂಸ್ ಕೋಳಿ ಸಂಪುರ ರೂಪ್ನೆ ತೆಂಬೆ ತೆಂಬೆ ತುಜಿ ಯಾದ್ ಏಕ್ ಗೀತ್ ಅನಿ ಸಂಗತಸ್ ಹಿ ಜೀನ್ ಯಾ ಕೋಳಿ ಅಂತ ಬಹುಶಃ ಸಕ್ಕಡ ಪೋದ ತಂತು ನಂತು ಏಕ್ ಪೋದ ಮಾತ್ರ ಕೆಂದ ಕೆಂದ ಕಳ್ಸ ಮೋಜ ಅಶೆ ಇಲ್ಲ ರೂಟ್ ಆತುಗೋ ಅನಿ ಏನ್ ಪೋದ ಜೆ ಕಿತೆ ವಿಲ್ಸನ್ ಕಟೀಲಾಚೆ ಸಾಹಿತ್ಯ ಹಾಕ ತಕೈ ಏಕ ನೋವಿ ಮಾಡ್ದ ಕೈಯಲ್ಲಿ ತ್ಯಾ ಪೋದ ಮುಖಾಂತರ ಕೆವಿನಾಚೆ ಏಕ ಸಂಗೀತ ಯಾ ಕೆವಿನಾಚೆ ಕಂಪೋಸಿಷನ್ ಜೆ ಕಿತೆ ಸೊಕಡಾಂಕಿ ಅಜೂನಿ ಹರಿಯಕ ಫಂಕ್ಷನ್ ಅಂತ ಅಸ್ತ ಅಶೆ ಮುಂಟಸನ ಕೆವಿನ್ ಭೂತರ್ನ್ಯ ಪ್ರಯಾರ ಸಂಗೀತ ಕೇವನು ಅಜುನ್ ಮಿಶ್ರ ಮಸ್ತು ಕೆಲ ಆಯ್ತು ಏ ಯುವಕ ಪ್ರೇರಣೆ ಕಿತೆ ಅಂತ
5: ಪ್ರೇರಣೆ ಮುಂಚೆ ಏಕ ಸಂಗೀತ ಮುಜ ಬಿದ್ದ ಸಂಗೀತ ಆಸಕ್ತಿ ಮುಜ ಬಿದ್ದ ರಾಸಲಿ ಮುಣಿ ಆಯ್ತು ತಗ ಕಾರಣ ಆಮೇಲೆ ಅನ್ನ ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವಾರ ಓಡ್ಸಲ್ಲ ಗರ ಗರ ಸಂಗೀತ ಅಸಲ್ಲ ಪದ ಐಕತ ಐಕೊಂಡು ಸೇವೆ ಸುಂಗ್ರು ಈಗ ವಟಾರ ವಾತಾವರಣ ಸುಂಗ್ರು ತಚಕ್ಕೆ ಬೈಲ ವರ್ತಿ ಅನ್ ಮುಣಿ ಆಯ್ತು ವೈದ್ಯ ವೈರ್ಯಚಿ ಆಶಾ ಗಾಯನ್ ಕರ್ಚಿ ಆಶಾ ತೆನ್ಸು ಪ್ರೇರಣ್ ತೆನ್ ತವನಂತು ತ್ಯಾ ಪ್ರೇರಣ್ ತವನಂತು ಅಮ್ ಕೈ ವೈದ್ಯರು ಸಜೆ ಗಾಯನ್ ಕರಿಜೆ ಆಶೆ ಬರುವಂತ ತೆ ಉಬ್ದಲ್ಲೆ ಉದಲ್ಲೆ ತಜ ಉಪರಂತ ಕಂಟಿನ್ಯೂ ಉದಲ್ಲೆ ಮುಣಿ ಆಯ್ತು
4: ಸಟ ವೈರ್ ಪೋದ तेवे पन्नास फटाफट संगीत सांजो एक 17 वर्सां तावन तुवें लगभग एक जेजूचे एक आमी म्हणटा एक 33-35 वर्सां म्हण आसा म्हणजे काजार जावन थोड्या वर्सां म्हण आसा तुवें संगीतान निरंतर वावर कळमीत नासलो म्हणल्यार थकनांतलो जुजारी म्हणजे रिकाक म्हणटा आमी तशें थकनांतल्या बरी तुवें एक दिल्लें आसा ताच्या उपरांत केवीन खंयी गेलो दिसूंक गुत्तना म्हळ्यार जेजू 12 वर्सां तो 33 वर्सां म्हणसर 30 वर्सां म्हणसर खंयी गेल्लो गुत्तना कोणाकी तशेंच केवीन आतां पाटी येता म्हूण सगळ्यांकी संतोशाची खबर फाटल्या 108 म्हयन्यां जावन पोस्टरां वायरल जावन आसात केविनाची 54 संगीत सांज आसा म्हण केवीन हाच्या मदले 7 वर्सांचो वेळ संगीतांतून पयस गेल्लो की संगीत नाका म्हूण बसल्लो की ह्या वेळार तुवें कितें करनासलें
5: देव रंग रोशन तुजें कंपेरिजन इल्लेशें परफेक्ट म्हणले बरी नांव चिंता बट ते हांव ह्युमरसली उलयतां एक फन म्हणले बरी चिंतून काण घेता ऑफकोर्स एरिक बाबाच्या कामाच्या विशयन तुम्ही सांगले तेकनातलो तांचे वावर मस्त नेक्स्ट लेवलार आसा जस्ट कॅनॉट कंपेर खंय लागी ना आमी आनी जेजूचे एग्जाम्पल तुवें दिले इट्स जस्ट नेक्स्ट काले वय आनी हांव दिसनातले हांव वागतालो येत भोवरांत आसलो जस्ट दॅट काले म्हणटात एक ब्रेक जाले बाय डिफॉल्ट चिंतिनासतना अनप्लॅन्ड रितीन जाले म्हणून येत 2019 वर्सर म्हणजे ते 2015 जावन 2019 वर्सरचे वर्स हांवें जस्ट उडास केली जाल्यार ते म्हणजे कोंकणीच्या संगीतान ड्रीम रन बरी म्हणले बरी आले एवरी वर्सा म्हाका बायला गांवांत शोज सुखनासतना एक दुबय आनी एक लंडन एक USA कॅनडा अशें म्हणून हांव म्हणता आसले 2019 तीन शो म्हणजे USA जाले ताजे उपरांत म्हजो एक टावन आलो म्हजो लास्ट गांवांत लास्ट शो 50th शो जालो ताजे उपरांत एक कोवीड आयले आमकां सगळे ते एक सगळ्यांक ब्रेक म्हणले बरी म्हाकाय ब्रेक मेळ्ळी ते बाय नॉट बाय चॉयस बाय फोर्स म्हणले बरी आवट ऑफ चॉयस आवट ऑफ चॉयस चॉयस नासतना आमी एक ब्रेक जाले
4: लगभग 3 वर्सां ती
5: वय ते ब्रेक जाले उपरांत हांवें परतून मागीर रिस्टार्ट करूं ना हांव त्या आवद्यांत 3 वर्सांच्या आवद्यांत म्हज्या बिजनेसांत हातूंत चड इनवॉल्व जालो आनी तें करजेत पडलें बिकॉज ताजे पयलें जे वर्सा हांवें सांगलें पडलें जाल्यार हांव सिंगल आसलो व्हडले कमिटमेंटान नातिल्लीं म्युजिकान जें कितें इल्लेशें आयल्यार आयलें नातल्यार नातल्या तेंच्या थंय हांव जावन वतलें बिकॉज हांवें सांगलें पळय व्हडलें कमिटमेंट नातिल्ली तो सिंगल आसली वर्सां सो इजी जातलें बट ताजे उपरांत त्या वर्सां इट वॉज इल्लें फायनान्शियली इल्लें टफ आसलें कमिटमेंट चड आसलें तशें जाल्ले वरी हांवें कंप्लिटली म्हज्या कामाचेर ध्यान दिवचें पडलें बिकॉज एंड ऑफ द डे तुका बरें समजता कोंकणी म्युजीक एक हॉबी आनी पॅशन म्हूण आमी प्रस्यू करीत शिवाय कमर्शियल एंटिटी बरी चिंतूंक जायना प्रोफेशनल काण घेवंक जायना सो त्या पॉयंट ऑफ व्यू हांवें कंप्लिटली थंय कॉन्सन्ट्रेट करचें पडलें इवन आतां जाल्यार हांवें कमबॅक केलां जाल्यार डेफिनेटली पयलींच्या बरी त्या स्पिडार आनी तितल्या कन्सिस्टंट लेवलार म्हाका करूंक जावचें ना वन्स इन अ वायल कामाच्या मध्ये करिया म्हणून चिंतला
4: ओके विशेष जावं सांगचे जाल्यार ते 2019 जावं 2023 सगळ्यांचे बिझनेस पडले तुझी मात एव्हरी वन हॅड अ बीग फॉल म्हणटा आनी ते रिगेन करी जाल्यार परतून दोन वर्सां जायचें पडलें कित्याक म्हळ्यार आसली इव्हेंट्सां कॅन्सल जाली थोड्यांची इव्हेंट्सां उडमाटाचे आसले ताणी 50 जाणांक लावली मागीर एक दोन वर्सां तशें चल्ले ते म्हणटा आसतना इनवेस्टमेंट केल्ले अशे इव्हेंट जे कोण तुम्ही करता तुमकां वावर आडी आसा तांकां सांबाळचें पडटा परतून कमबॅक करूंक परतून एक रिबर्त घेवचें पडटा तशें जावन तुवें त्या खातीर तूं एक गॅप जाय पूण आतां आफ्टर 7 इयर्स सर्तिका वदेचो स्नेहालया खातीर तूं संगीत सांज करना आसा आतां लोकांनी खंय मुळां जावं की पुरो म्हणून जावं की पुरो किंवा ना ताचे खातीर ते संगीत सांज कर कमबॅक करूं येतालें वाय फो स्नेहालया ऑर चॅरिटेबल कॉजा खातीर तो करनासा म्हण इसारलां ना गुतना पूण हांव एक माध्यमार बसून हे सवाल एक सर लोकांच्या नांव विचारनासा तुजे
5: म्हळ्यार म्हाका कमबॅक करूंक जाय म्युजिकाची आशा या पॅशन या तान म्हणचें पळय तें म्हज्या भितर आसा
4: जल्मात आयिल्लें
5: वय हर एक आर्टिस्टाक आसता संदर्भाक लागून करूंक जावना सिच्युएशन्सा लागून सात वर्सां आतां हांव कमबॅक करतना तें काली म्युजिका खातीर म्युजीक म्हणल्या खातीर मातशा बदलाक ताचे सांगता खंयच्या एका बऱ्या वावराक आदार जावन दी म्हणल्या उद्देशान हांवें स्नेहालया खातीर या चॅरिटेबल कॉस्टा कॉजा खातीर करया म्हूण चिंतलें मातल्यार ऑफ तुवें सांगलें बरी म्हज्या म्हजो तो शो म्हूण केलो जाल्यार तो एक म्युजिकल कॉन्सर्ट एक कमबॅक जावन ऑफकोर्स जाता आसलो बेंचमार्क पूण न्ही शो जावन येता आसलो इन द प्रोसेस दुसऱ्या खंयच्याय एका कामाक आधार जावं दे म्हणल्या खातीर एक स्नेहालया खातीर करया म्हणचितलें. आणि स्नेहालय कित्याक म्हळ्यार स्नेहालय बरी मुरले सामचे आसात आमच्या समाजा खातीर वावर करचे. पण स्नेहालय हांव लक्षल्यान वळखता, तांचे काम हांव पळोवन जाणा. ब्रदर जोसफाक हांव व्यक्तीक वळखता, तांचें काम पळयता. तांचे सुरवातेच्या दिसांत हांव तांकां पळोवन आसा. आमी बोला नाल्यान जाता आनी त्या टायमार आमी तांच्या खातीर एक कॉन्सर्ट केल्लो. आच्छा आदी एक स्नेहालय खातीर आमी केल्लो ड्युरींग द इनिशियल डेज. सो आमी चिंतलें तांच्या खातीर कांय करया म्हणून.
4: हय, हांगासर आतां हो शो करीत जाल्यार तुका खर्च आसा. भोवशा तुवें तातूंत स्नेहालय आनी तुजें एक जुगल एकच वेळ हें केलां तुवें तेचें एक खालें म्हणटा तुका खर्च कसो वांटून येता या खालें शो खातीर तुवें तुज्या हातांतलो घालचो गी आनी लोकांनी स्नेहालय खातीर कसो सपोर्ट करूं या तुज्या शो खातीर कसो सपोर्ट करूं.
5: वय तुवें विचारलें सावलाक जाप परवांचो जो शो आसा असो खर्च एन्टायरली हांवच पळयता.
4: म्हणजे शो खातीर करचो खर्च.
5: शो खातीर एंटरटेनमेंट पार्ट ऑफ इट, म्युझिशियन्स, साऊंड सिस्टम, एलईडीज, ऑर्गनायझिंग, लॉजिस्टिकल अरेंजमेंट एन्टायरली हांव म्हज्या हातूंतल्यात
4: पळयता.
5: म्हज्या इव्हेंटाचे एका टायमार लोक कोंकणी लोकांनी आमकां भरपूर रितीन पळयलां, पोसलां, पाटी मोदिला आणि मुस वर्सांनी आम्ही म्युझिक करू ना. सो हे एन्टायरली हांव म्हज्या हातांत जाऊन तो पळयता. आणि ह्या एन्टायर म्हज्या हातांत पळयता म्हणटाना थोडे असो थोडो म्हणतो म्हणजे थोडे वेलविशर्स म्हणजे थोडे फॅन्स अभिमानी असतात तांकां आम्ही असे करता म्हणलं तक्षण ओके तर एक लहान कॉन्ट्रिब्युशन आमचे असं म्हणून ताणी सपोर्ट केलं असा. डॅट मे बी अराउंड 40-40% मे बी रेस्ट 60% हांव म्हज्या माइलस्टोन इव्हेंट्स जे की त्या म्हज्या कामात जाऊन जोडला ते हांव हांगा आणि जे की ते लोक तिकेट काणी येऊन तिकेट बाय करता या स्नेहालयाच्या कॉजा खातीर स्पॉन्सरशीप दिता तो एन्टायरली अमाऊंट स्नेहालया खातीरच येता. अशें न्ही की थोडे पटींक आमी शो करताना शो म्हण न्ही खंयचे करताना खर्च काण मागीर तांकां दिवचो. खर्च काण म्हळ्यार पुरो खर्च काण
4: शो केला
5: होय पुरो खर्च काण मागीर तांकां दिवचे हे तशें न्ही एन्टायरली.

0: तो धापून
1: होय ऑलमोस्ट बिकॉज आम्ही व्हिडिओ प्रोडक्शन करता म्हणल्या खातीर सडा वजन व्हिडिओ युट्यूबार करताना व्हिज्युअल्स इम्पॉर्टंट पहिले ऑडिओ मात्र आले सो ऑडिओ मात करताना सीडींत आम्ही करताना ऑडिओ मात नाही व्हिडिओ मेकिंग वॉज अ चॉईस म्हणले बरे आले पहिले आता व्हिडिओ करची एक चॉईस म्हणले बरे बिकॉज इट इज युट्यूबार आमकां व्हिज्युअल दिसतात बरे व्हिज्युअल जायचे म्हणून सगळ्यांची आशा देखून व्हिडिओ प्रोडक्शन
0: केविनाच्या साहित्यान आणि केविनानच गायलेलं पदम येता ऐकूया.

प्रतीक पोटी धाड़ो उमाड़ो कार्यक्रम मोगा सुस्वागत केवन मिस किता संगत आम्ही उलयता मोमन एस केवन मिस कित कोंगड एखातीर एका रितीसो वृत्त्यांतलो वृत्तो सेवा केल्लो देणगी दिल्लो संगीता मुखांतर एक ताणे भोव आपुरबायाची हंगसर देणगी दिल्लो व्यक्ती तो जावन आसा. आज आमच्या संगत तो हजर आसा. तसो कम बॅक शो म्हणजे 54th म्युझिकल कॉन्सर्ट हे आम्ही म्हणटा संगीत सांज पूर्व आयतारा दीस मोगोचे न्हू मंगळूरच्या ठाऊन हॉलांत संजयच्या सोवरार प्रस्तुत जाता. तुम्ही सगळ्यांनी हे जे सपोर्ट करी जे एका बऱ्या कॉजा खातीर तो ही संगीत सांज उभे करत असताना केवीन मिस्किताच्या संगीत पयनाविशी नेमकी उलयता पण त्या मोदगात तसो वावर आणि त्याची व्याप्त हाच्या विशयी आम्ही थोडे उलोवंक जाय कित्या म्हळ्यार माइलस्टोन इव्हेंट्स जे कितें आसा आमच्या समाजान फाटल्या 10-12 वर्सां जावन भोवनावार्दीक जावन आसा केवीन मोदे म्हणजे संगीत आणि तुझे जिवित मोदे तुवें एक व्याप्त विसली ती जावन आसा माइलस्टोन

0: मुझे बैंड आल कजरा खातिर लाइव म्यूजिक ना मैलस्टोन आल मैलस्टोन ना चरित सो बाय डिफॉल्ट वेडिंग इन अंतू इंडस्ट्री वेडिंग सीना इवेंट्स सीना भितर एज ए म्यूजिशियन स्टेज आमी बैंड करचे म्हणटा विज्ञे सेटअप करूंक सगळे फंक्शन जाता रावता स्टेज पळयताना एक एक काजाराचे इवेंट रोसाचे इवेंट या कोणाचे कम्युनियन इवेंटाक काले गर्ज आसा काले गर्ज ना कशें आसता इवेंट आनी तातूंत गॅप्स काले आसात काल लुपसोल आसा लुपोल्स आसात हे पुरो पळोवन एक सवय जाली एक सो ते गॅप ब्रिज करचे मात्र एक उद्देश तो मात्र न्ही ताचे सांगता म्हाका बँड आता नेक्स्ट लेवलाक कसो जालें बिकॉज अगेन बँड काजाराचे मँगलोरच्या लेवलार काजाराचे बँड कॅन ओनली बी अ हॉबी ओनली बी अ पॅशन एक इनकम आसा तातूंत ती दॅट कॅनॉट बी अवर मेन इनकम इट कॅन बी अ पार्ट टायम इनकम दुसरें काम असून तूं विकेंड सांगिल्लें म्युझीक करताय दॅट्स ओके फूल टायम तेंदे करताय दॅट इज नॉट गोईंग टू वर्क आउट ते म्हाका एट अ सर्टन टायम म्हाका समजलें तें त्या टायमार म्हाका स्टील ओके आले बिकॉज वडील सांगले बरें सिंगल व्हडले फायनान्शियल कमिटमेंट्स नात इल्ले चिल्लर रावन मेळटा तातूंत चलताले पूण एट सम पॉयंट ऑफ टायम आय हॅड टू थिंक सिरियसली त्या जाल्यार म्हाका बिकॉज आय वॉज ऑलरेडी इन द इवेंट इंडस्ट्री हांवें चिंतले येत फिल्डांत येत एंत म्हजे बँड आसा तेंत हांव एक्सपांड करता म्हणून कारण म्हाका हांव उरले वेंडर्सांक पळयतालो तेंतू परफेक्शन नातले डिलिव्हरींत आनी मस्त गॅप्स आसतले हांगा तांचे तांचे काम करून ते वेंडर येतले शिवाय एक जॉयंटली जावन करतले नातले जॉयंटली जावन करचें काम करचें मनशांनी करीत जाल्लें इवेंट मॅनेजर म्हणचें पळय इवेंट मॅनेजराचें काम घरच्या मनशान करीत जाल्लें उरलो जेवण डेकोरेशन असं डेकोरेशन करता एस एफ एक्स करता चेअर घालसो चेअर घालता वयर पूण हांच्या सांगता कॉर्डिनेशन करतलो कोणी नासना ते कॉर्डिनेशन करून घरच्या मनशांनी रावं जाल्लें या फॉलोअप करीत जाल्लें ते गॅप ब्रिज करया म्हणून सांगून हांवें ते सर्वीस दिवंक सुरू केलें आमी सुरू आतां थोडे करतात आसूंक पुरो बट वय बट आमी सुरू करताना कोणी करनातले मागीर आमी करल्या सुरू केल्या उपरांत थोड्यांनी ताचे तावन प्रेरण जोडून आमी करया म्हणून आनी थोड्यांनी आवट ऑफ कंपल्शन घाले एक कंपनी करता म्हणटा हांवें एकल्यान ते कावंटर समज टायमार आयलांगी पावलांगी ते गाल्लें समज जालांगी प्लेसमेंट रॉंग आसा गी ते पुरो आमी इन्चार्ज कारण घेतले समज नातल्यार आमी एज अ इवेंट मॅनेजर वसून ते ना हांगा गेल्लें समज जायना अडकल जाता लोकांक घेवन एडजस्ट करता थोड्या हॉलांनी ते गर्ज ना म्हणून बघूंक पडत हे पर्टिक्युलर एपिसोड आसा ते जाल्यार आमी चिंता पाठचे पडटा ते पुरो कोणी करनात आमी इन डिटेल प्लॅन करता एवरी एस्पेक्ट आतां आमी सांगता तुका एकदम वयल्या वयरचें तुवें सांगलें मात्र बट डिटेलर पळयताना एवरीथींग आनी कामाचें फिनिशींग आमचे मेन कोर एरिया डेकोर इवेंट मॅनेजमेंट इज सेकंडरी कोर एरिया डेकोर डेकोरांत हांव चिंता आमच्या कामांत इल्लें चड आमी डिटेलाक अटेन्शन दिता डिटेलाक अटेन्शन दिल्यार फिनिशींग दिल्यार मात्र तें सोबीत दिसता अदरवायज इट वील बिकम लायक जस्ट लायक डंपींग थिंग्स ऑन स्टेज आमच्या गोडाऊनांत वस्तू आसात प्रॉप्स आसात फुलां आसात तें गोडाऊनांत असच्या बदलाक आमी स्टेजीर दवरल्यान म्हणल्यार बरें जाता तें बरें अरेंज केल्यार ताका डिटेल दिल्यार ताका फिनिशींग दिल्यार आनी आर्ट म्हणटात म्हणजे कला कशें हांव संगीतांत कला इनवॉल्व तशें डेकोरेशन इज आर्ट उरली सांग ते लॉजिस्टीक असो पुरो फॅनां दवरची चेअरां दवरची मायट बी अ लॉजिस्टिकल अरेंजमेंट बट डेकोरेशन करचें इज आर्ट इट इज नॉट लॉजिस्टिकल अरेंजमेंट गोडाऊन दाल लँगां दवरचें न्ही फॅन मेड बी एस चेअर मेड बी एस ते लँगां दवरलें म्हणून बट डेकोर इज नॉट लायक दॅट डेकोर इज आर्ट बरें करून बरें करून अरेंज करचें बरें करून सोबोवचें तातूंत अटेन्शन आसचें अटेन्शन टू डिटेल आनी फिनिशींग आसचें तें आमी ताका चड प्रिफरन्स दिता आनी ताचे वरवीं तें क्लास आनी सोबाय म्हणले टर्म्स ताका एड जातात तशें जाल्ले वरवीं आमकां इल्लेशें बरे रिव्यूज मेळ्ळ्यात फाटल्या वर्सांनी
1: आनी निमाणें पळोवंक गेल्यार हय सर 1000 ल्हानशें एक एग्जाम्पल काण एक

0: तुवें धाडला, तुवें सांगलें स्टार्टिंग कॉम्पिटिशन नातलें, पूण आतां कॉम्पिटिशन आसा. हें कशें आमकां हें करता, सुदारसून आसता, बॅलंस करून आसता.
1: कॉम्पिटिशन ऑफकोर्स, कॉम्पिटिशन एक मार्केटीचे बेजीक नियम. ते आमी आमचे काम परफेक्ट करनासल्यार आणि आमचे रिक्वायरमेंट आणि आमचे एक्सपेक्टेशन रिजनेबल, जस्ट कॉम्पिटिशन तुक बीट करूंक जायना. तूं बरें काम दिताय, बरें सर्वीस दिताय, आणि तुजे त्या सर्विसाक कितले लांब रिजनेबल म्हणून बघता तुका, ते मात तूं पयली सांगताय जाल्यार ते वर्क जाता. थोडे पटी कालें करतात क्लायंट पळोवन, दीस पळोवन रेट वयर सकयल करचें आसता. आमचे तशें ते सीन ना. आमचे स्टँडर्ड रेट
0: 365
1: डेज वय स्टँडर्ड रेट आमचे. आणि कितले रिजनेबल आसा, कितले जेन्युइन त्या रेटीक सांगता, तितले मात्र. थोडे पटी हा वो कस्टमर दुबय तावन आयला, वो लंडन तावन आयला, देखून नाका सर सांगया, ते उणें सांग, ते बरं ना.
0: ऑल आर इक्वल
1: वय. आमच्या कामाचे पैसे, त्या मनशाचे स्टँडर्डचे पैसे न्ही.
0: हे आता दोन रितीन घडचे आसा. टायम मॅनेजमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. तुका आता दनपरांचे फंक्शन आहा जाल्यार तुका इल्ले विग्गी वचून फिनिश करता, बाय 11:30 भितर फिनिश करता एक वेन्यू म्हणून वेळ तुका. सर तो दनपरांचे फंक्शन हॉलांतच जावचे, ओपन एअर जावचे उणे, म्हणल्यार शिटी घालून काही प्रूफ जावंक पुरो घरांत येणे आनी. पूण रातीची फंक्शनां तुमकां करीत जाल्यार सगळो दीस ग्राउंडार तसाचे पडटा, आणि ताच्या इडियान इस्कॉलाच्या ग्राउंडांनी आमच्या खाले म्हणतात इगर्जेच्या आनी पुरा वातावरण नसल्या थंयसर तुमकां दनपरान एक फंक्शन आसा जाल्यार त्या हॉला सुद्दां खंय तुमकां मेळना थोडे पोटी. आता कुलशेकर ओपन एअर सांगचे
1: समा, इवन हॉलांत जाल्यार थोडे पोटी दनपरा फंक्शन असतं, 4 वरां हॉल मेळचे. सांजेचे फंक्शन 7:30 सुरू करूंक जाय म्हणटात, 6 वरां सुरू, 7 वरां सुरू करूंक जाय म्हणटात. ते संदर्भ आसतात, ते आमी क्लायंटाक एक्सप्लेन करतात. आमकां एक्झिक्युशन काम आसचें, चड व्हडलें काम आहा आणि वेळ उणो आसा म्हणून तुवें सांगले बरी. 5 वरां 4:30 इस्काल मुक इस्काल मुक जाल्या पर्यंत तुम्ही भितर येजे म्हणटात. ताच्या पयले तेही समा, नाका दुसरे वेळ आहात तशें आसल्यार त्यांनी इधर ग्राउंड दिवंकूच नजो, रजाल्या दीस मात दिजे. बट आमकां आतां लेट्स ते सेपरेट विशय, ते आयन एक विशय. 4:30 आमकां मेळटा, 6:45 6:30 आमी सोडून दिवचे. म्हाका सांगलें 2 घंटे मात आसा, हांव करून दिता. बट ह्या 2 घंट्यान करी जाल्यार म्हाका 8 जाण कामाचे चड केल्ले पडटात. सो दॅट वर्क शूड हॅपन सायमल्टेनियसली. चड जाण आल्यार 2 घंट्यान जाता. ते क्लायंटाक एक्सप्लेन करता तेजे एक्स्ट्रा चार्जीस जातात म्हणून. सो क्लायंटाक समजत जाता काल्याक म्हणून सांगून, आनी ते आमी परफेक्ट करून दिता. आमी सकाळी 9 वरां सुरू करून सांजे 5 वरां मुख दिताना कितले जण घालून करता, तितलेच तर जण घालून 3 वरां सुरू करून 5 वरां मुख दिवचे म्हणून केल्यार ते जाल्यार क्वालिटी उरना तुजी, तुका फिनिशिंग करूंक जायना, टायम पावना. 2 घंट्यांनी तुका करूंक जाता, बट कामाचे मनीस आमी चड जण घालीचे.
0: ओके, लेबर शूड बी मोर. अशें मायलस्टोन इव्हेंट्साक तुमकां बरे रिव्ह्यू आसात आनी बरे पॉझिटिव्ह फिडबॅक लोकां तोंड आसा म्हणटा आसतना, हें उद्यम आतां 10 वर्सां तो तुमी दिवन आसतना, वॉट इज युअर फिडबॅक? आतां तुवें एक एनालायस सुरू करतना आनी आतां कशें तुका भोगता, हें सुरू केल्ल्यान म्हज्या जिवितांत एक घोंडी आयली की म्हूण भोगना गी तुका?
1: हय खंडीत, ह्या बिजनेसा वरवीं एक म्हज्या फायनान्शियल लायफाक म्हणयात हांवें इल्ली एक स्टेबिलिटी आयल्या म्हणयात. आणि आमच्या समुदायाच्या लोकांक लागले म्हजे 80-90% बिजनेस आमच्या समुदायाचे. मागीर थोडे बिजनेस आमकां पयलेय मेळटा, आमच्या क्लायंट्सांनी आमकां सपोर्ट केला, आमकां पाठिंबो दिला, पॅटर्नायज केला, आमकां पोसला म्हणयात. सो वय, आनी आतां हांव जें कितें म्युजीक करूंक धैरान भायर सरला म्हाजान, बिकॉज म्हजे बिजनेसान इतली स्टेबिलिटी आसा, लोकांचो सपोर्ट आसा म्हणल्या खातीर, त्या सपोर्टांतलो एक म्हणटो म्युजीक करून तातूंत म्हजें तालंत ती हांवें जिवेंत दवरले परी जाता.

0: मुगचनु प्रतीक पोटी केविन मेस्किताक ताळो मळो कार्यक्रमा मोगास स्वागत मनोका शेता आणि आज ओ आंकडो आम्ही निमाणे अंताक वर्ण आसा आणि खंडीत जाऊन तुमकां सवाल असल्या तुम्ही उलोवयेत शाबासकी उसार वेत पण हांगासर केविन आसांग आतां निमाण्या एक 5-6 मिनिटांचो वेळ हांगासर इसारतना केविन पुरवांच्या दिसा संजेर 21 आयतारा दीस संजे टाऊन हॉलांत हो शो सादर जाता आसतना हाच्या फाटल्यान जायती तयार आहे जाल्या जाल्यार लोकांक तुवें हर एक दीस सोशल मिडिया वापर कोण पुरा सिंग करतात कितें पुरा आसा म्हूण इल्लें दिलां म्हणजे लोणचें इल्लें वाडचें काय सड्ड वाडली ना म्हणल्यार पुरो सगळें जेवण मात्र त्या दिसा आमकां मेळचें जावन आसा खंय जाल्यार पूण हांगासर रेडिओच्या आयकोवप्यां खातीर हे इल्लें कितें आसा तें सांग वेदगी कोण पुरा आसात संगीत सांजांनी कशें पुराय तेची मांडावळ जाल्ली आसा
1: येदोळ तुका सांग उडोवलें सांगलें बरी कॉन्सेप्टा भशेन सांगलें हांवें आर्टिस्टा भशेन सांगचें जाल्यार म्युजीक सजैनार वेटसन डिसोजा तेज्यान टीम आनी गावपीयांत म्हाका आश्विन डिकोस्ता ऑस्टीन पिंटो आनी आश्विन सिक्वारा एल्टन आनी आमचो आमचे कॅरन आसा आतां मागीर जिया मेलोना ही प्रसंगां दिते आसात थोडी नाव हांव चुकलो म्हणून दिसता बट वय तुम्ही म्हणजे फेसबूक पळयल्यार इंस्टाग्राम पळयल्यार सगळी डिटेल्स आसात आणि कार्यनिर्वाहक जाऊन लेस्ली रेगो टायटस नरोना आणि एक लहान वांट्याक शेल्डन करास्ता आणि एका वांट्याक औंस कार्यनिर्वहन करता तसे यशोवंत इल्लेशें एकच
0: मोनोटोनस
1: वय वय वेगवेगळे कार्यनिर्वाहक असतात मस्त गावपी असतात गॅविन रॉड्रिगस रोशो हट ताजे टीम डान्स परफॉर्मन्स करता
0: असे तुम्ही मांडवळ आणि लगभग एक 100 जुस्त 100 सुरू जाता की या खाई केवी निसाचे जाल्या थोडे पोटी 100 म्हणतात तो डिले जाता म्हणजे टाऊन हॉल
1: ऑन डॉट
0: कित्या म्हळ्यार जाय तेंचे एक 7000 थोडे पटी स्टेज शो लांब जाता या नाईट
1: स्टेज प्रोग्राम ते विसरले टायम टेन म्हळ्यार 8:30 मागीर लोकांक पाटी वचूंक आसा आणि सायकोलॉजिकली लोकांक 3 घंटे 4 घंटे बसून दवरचे समान आहे 100 सुरू केल्यार 8:30
0: अडेच घंटे सर्तम आमची नाईटाक लोक उणे येऊन सो सात कितें म्हळ्यार ताणें म्हणलें थंय स्टेज शो थोडे पटी 5-10 मिनटां भितर आसले 1 घंटो गेल्ले आसा थंय मागीर हांकां पुरस्कार तांकां मान तांकां सन्मान तांकां बिरुद हें पुरा